0: കൃഷ്ണവാര്യരുടെ കവിത മലയാറ്റൂർ മല, ആലാപനം ശ്രീവത്സൻ ജയമേനോൻ. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താ ശ്രൂയന്താം പ്രവാചിക സാധന ശർമ്മ. ആദൌ മുഖ്യാ വാർത്താ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അദ്യ ഗുജറാത്ത് രാജ്യ അഷ്ടാദശ സഹസ്ര അഷ്ടശത കോടി രൂപ്യകാധിക മൂല്യാനാം മാർഗ വിദ്യുത തഥാ ഔദ്യോഗിക വികാസ പരിയോജനാനാം ശുഭാരംഭം കൃതവാൻ. കേന്ദ്ര സർവകാരേണ വിദേശീ സംസ്ഥാഗത നിവേശകേഭ്യഃ കരേഷു മഹത് ശൈഥില്യം പ്രദത്തം. ഭാരതീയ റിസർവ് ബാങ്കേന സ്വസ്യ നവീന മൗദ്രിക നീതി സമീക്ഷായാം പ്രമുഖ കുസീദ ദരാഃ യഥാവത് സ്ഥാപിതാഃ. പുനഃക്രയണ ദരഃ 5.25% യാവത് സ്ഥാസ്യതി. നേപാളദേശസ്യ വിദേശമന്ത്രി ശിശിര ഖനാലഃ അദ്യ ആരഭ്യ ത്രിദിവസീയാം യാത്രായാം ഭാരതയാത്രയാം ദില്ലീം സംപ്രാപ്നോത്. അദ്യ വിശ്വ പര്യാവരണ ദിവസ സമഗ്രേപി വിശ്വേ ആമാന്യത്തെ പ്രശാസനേന ദില്ല്യാം അഷ്ടാദശ നമോ ഓക്സിജൻ പാർക്ക് ഇതി ഉദ്യാനാനി ഉദ്ഘാടിതാനി. അപി ച പുരുഷാണാം അഷ്ടാദശ വയസ ഏഷ്യ കപ്പ് ഹോക്കി പ്രതിയോഗിതായാഃ ഉപാന്ത്യ സ്പർദ്ധായാം ഭാരതേന പാകിസ്ഥാന ദലം 5-3 അന്തരാലേന പരാജിതം. इदानीं वार्ताः विस्तरेण. विकास परियोजनानां शुभारंभं कृतवान् प्रधानमंत्री मोदी. भारतस्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य गुजरात राज्यस्य सूरत नगरे 18,800 कोटि रूप्यकाधिक मूल्यानां मार्ग विद्युतः तथा औद्योगिक विकास परियोजनानां शुभारंभं कृतवान्. സഹ ആദൌ ഹസീറ ക്ഷേത്രം ഗത്വാ ഔദ്യോഗിക ആധാരഭൂത സംരചനാ കാര്യാണാം സമീക്ഷാം കൃതവാൻ തഥാ ജനസഭാം അപി സംബോധിതവാൻ. അനന്തരം പ്രധാനമന്ത്രി ദമന നഗരം ഗമിഷ്യതി ഗതവാൻ യത്ര പ്രായഃ 2,970 കോടി രൂപ്യക പരിമിതം വിവിധ വികാസ പരിയോജനാനാം ഉദ്ഘാടനം ശിലാന്യാസം ച കൃതവാൻ. ഏതാഭിഹി പരിയോജനാഭിഹി ക്ഷേത്രസ്യ വികാസഃ ആജീവികാനാം നിർമ്മാണാനി തഥാ ജനസുവിധാനാം വൃദ്ധയശ്ച ഭവിഷ്യന്തി. വൈദേശിക നിവേശകേഭ്യഃ കരമുക്തിഃ ഭാരതേ ച നിവേശവൃത്തേഃ പ്രോത്സാഹനം. കേന്ദ്ര സർവകാരേണ വൈദേശിക സംസ്ഥാഗത നിവേശകേഭ്യഃ മഹത് ശൈഥില്യം പ്രദത്തം. സർവകാരീയ പ്രതിഭൂതിഷു നിവേശാത് പ്രാപ്തേഃ പൂഞ്ജിലാഭേ തഥാ കുസീദ രൂപേണ ആയി സമ്പൂർണ കരമുക്തിഃ പ്രദത്താ. ഏഷാ വ്യവസ്ഥ അസ്യ വർഷസ്യ ഏപ്രിൽ മാസസ്യ പ്രഥമദിനാത് പ്രഭാവിനി ഭവിഷ്യതി. ഏതദർഥം പ്രശാസനേന 26,000 വർഷസ്യ ആയകര സംശോധനസ്യ അധ്യാദേശഃ അപി പ്രകാശിതഃ. സർവകാരസ്യ മതേ അനേന നിർണയേന വൈദേശിക നിവേശകേഭ്യഃ ഭാരതേ അധിക നിവേശസ്യ പ്രോത്സാഹനം ഭവിഷ്യതി. തേന സർവകാരീയ പ്രതിഭൂതിഷു നിവേശഃ വർദ്ധിഷ്യതി. അർത്ഥവ്യവസ്ഥായാഃ സുദൃഢീകരണേ തഥാ വികാസ പരിയോജനാനാം വിത്തസംഗ്രഹേ ച ഇതം സഹായം ഭവിഷ്യതി. ഭാരതീയ റിസർവ് ബാങ്കേന സ്വസ്യ നവീന മൗദ്രിക നീതി സമീക്ഷായാം പ്രമുഖ കുസീദദരാഃ യഥാവത് സ്ഥാപിതാഃ. ബാങ്കസ്യ ഗവർണർ സഞ്ജയ് മൽഹോത്ര അവദത് യത് പുനഃ ക്രയണ ദരഃ 5.25% യാവത് ഇവ സ്ഥാസ്യതി. ബാങ്ക് ഇത്യസ്യ കൃതേ റിസർവ് ബാങ്ക് इत्यतः ऋणग्रहणदरे कश्चन किञ्चित् अपि परिवर्तनं न कृतं, तथापि रिजर्व बैंकेन चालित वित्तवर्षस्य आर्थिक वृद्धि अनुमानं 6.9% न्यूनीकृत्य 6.6% कृतम्। अपरञ्च मुद्रास्फीत्याः अनुमानं वर्धापयित्वा 5.1% निर्धारितम्। परिवर्तमानानाम् आर्थिक परिस्थितीनां दृष्ट्या एषः निर्णयः समुचितः इति बैंकेन उक्तम्। नेपाल देशस्य विदेश मंत्री शिशिर खनालः अद्य आरभ्य 3-दिवसीयस्यां भारतीय यात्रायां दिल्लीं सम्प्राप्नोत्। सः भारतस्य विदेश मन्त्रिणः डॉक्टर एस जयशंकरस्य निमन्त्रणेन भारतम् आगच्छत्। यात्राकाले नवदिल्ली इत्यत्र उभयोः मन्त्रिणोः मध्ये द्विपक्षीया वार्ता भविष्यति। नेपालस्य विदेश मन्त्रालयस्य अनुसारेण व्यापारः, निवेशः, सम्पर्कविस्तारः, ऊर्जाक्षेत्रे सहयोगः तथा जनसम्बन्धस्य सुदृढीकरणं च इत्यादिषु क्षेत्रेषु विषयेषु चर्चा भविष्यति। एषा यात्रा भारत नेपालयोः मैत्रीपूर्णसम्बन्धान् तथा परस्पर सहयोगं च अधिकं सुदृढं करिष्यति। संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। समम् एव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन ए आई आर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य त्रिपुराराज्यस्य लंकामुरा सीम्नि सीमसुरक्षाबलस्य सैन्यबलं सम्बोधयन् व्यापिकां सीमसुरक्षां प्रति दृष्टिकोणं प्रस्तुतवान्। सीमसुरक्षायाः महत्वं प्रतिपादयन् गृहमन्त्री उक्तवान् यत् प्रशासनं त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार च इत्येतेषु सीमवर्तिषु क्षेत्रेषु अवैध जनसांख्यिकीय परिवर्तनानां निरोधाय दृढसंकल्पितम् अस्ति। श्रीशाहः सीम प्रबंधनस्य सुदृढीकरणाय स्थानीय नागरिक प्रशासनेन सह उन्नत प्रौद्योगिक्याः एकीकरणं कर्तुं स्मार्ट बॉर्डर रणनीतिम् इति उद्घाटितवान्।
2: जनसांख्यिकी का परिवर्तन चाहे त्रिपुरा हो, चाहे पश्चिम बंगाल हो, चाहे बिहार हो, जनसांख्यिकी का परिवर्तन हम सीमा के छिद्रों के माध्यम से नहीं होने देंगे। ये हमारा अटल विश्वास है और अटल संकल्प भी है। ये जनसांख्यिकी के परिवर्तन को रोकने के लिए बाड़ लगाई गई है।
1: अद्य विश्व पर्यावरण दिवसः समग्रेपि विश्वे आमाद्यते। पृथिव्यां जीवनस्य संरक्षणाय पर्यावरण जागरूकतायाश्च संवर्धनार्थं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमस्य अन्तर्गतं अयं दिवसः प्रतिवर्षं आयोज्यते। प्रशासनेन दिल्ल्यां 18 नमो ऑक्सीजन पार्क इति उद्यानानि उद्घाटितानि। अस्मिन् अवसरे उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन्, प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंह देशवासिभ्यः शुभाशंसाः प्रदत्तवन्तः। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् मातुः नाम्ना एकः वृक्षः इति अभियानं वनक्षेत्र वृद्धौ महत्वपूर्णं योगदानं दत्तवत्। तेन उक्तं यत् अयं दिवसः पर्यावरण संरक्षणं सतत विकासं च प्रति अस्माकं प्रतिबद्धतायाः प्रतीकः अस्ति। सूचना प्रसारण राज्य मंत्री डॉक्टर एल मुरुगनः अद्य नवदिल्ली नगरस्य ऑल इंडिया रेडियो परिसरे एक पेड़ मां के नाम अभियानस्य भागरूपेण एकं वृक्षं रोपितवान्। आकाशवाण्या सह संभाषमाणः डॉक्टर मुरुगनः नागरिकेभ्यः आह्वानं कृतवान् यत् ते पर्यावरणस्य रक्षणस्य प्रतिज्ञां कुर्वन्तु। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन उक्तं यत् आगामिनोः द्वित्रि दिवसयोः मध्ये मध्य अरब सागरस्य केषुचित् अधिकेषु भागेषु समग्रेपि गोवा प्रदेशे महाराष्ट्रस्य आन्ध्रप्रदेशस्य कर्नाटकस्य च केषुचित् भागेषु तमिलनाडु राज्यस्य अवशिष्टेषु भागेषु तथा पूर्वोत्तर राज्याणां केषुचित् भागेषु दक्षिण पश्चिम प्रावृतः आगमनाय परिस्थितयः अनुकूलाः सन्ति। पुरुषाणां आ अष्टादश वयस्यः एशिया कप हॉकी प्रतियोगितायाः उपान्त्य स्पर्धायां भारतेन पाकिस्तान दलं 5-3 अंक अंतरालेन पराजितम्।